तव्हां भगत कंवरराम साहब खे ॿुधी रहिया हुआ। हीअ आकाशवाणीअ जी सिंधी सर्विस आहे। हींअर पेश आहे तबसरो।